0: ठिकाणी जब जाईत असतानाच से जर जिकडं समिकी
1: Rádio Moçambique, Manica.
2: Rádio Moçambique, hoje e sempre, projetando Moçambique.